0: His government's report card is not good according to sources, and leadership wants some big change in Karnataka. Only after the meeting picture would be clear, and we would be able to inform our viewers that what transpired between Siddaramaiah and leadership and Siddaramaiah, and especially Rahul Gandhi. But still, meeting between Rahul Gandhi and Siddaramaiah, Chief Minister Siddaramaiah, is going on inside Rahul Gandhi's chamber at Congress headquarters in Delhi.
1: Yes, and of course, we are waiting for the outcome. Jayendra, stay with us. Ritu also continues to be with us, even as we look at these marathon meetings that continue to get underway in New Delhi. One thing is certain, that there is going to be a decision that's coming. What that decision is going to be is what we are waiting for. Meanwhile, there have been a host of reactions that have been coming on this issue. The BJP slamming the Congress party within the Congress as anticipation that's growing. Let's listen in to some of these reactions.
2: देखिए कांग्रेस पार्टी में नीति नियत और नेतृत्व का एक अस्तित्ववादी संकट खड़ा हो गया है. कांग्रेस पार्टी किसी पे भरोसा नहीं कर सकती है. जिस पार्टी में कोई दिशा नहीं हो, जिस पार्टी का कोई दशा नहीं हो, कर्नाटक में आज भ्रष्टाचार चरम सीमा पे है. कर्नाटक में भारी संकट चल रहा है. तो मुझे लगता है कि जहाँ नेता ही नहीं है, जहाँ राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, एक परिवार का महिमा मंडन हो रहा है, उस पार्टी का यही गत होना है.
3: ನೋಡಿ ಕೇಳಿ ಕೇಳಿ, ಈಗ ನಮ್ಮ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಅವರು ಎ ಸಿ ಸಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ನ ಮೀಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ನಿರ್ಧಾರ ಆಗ್ತದೆ ನನಗೇನು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ? ಹೇಳಿ ಸರ್, ಗೊಂದಲನೇ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ.
4: ಮತ್ತೆ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಇಷ್ಟು ಜನ ಬಂದು ಇಷ್ಟು ಜನ
3: ನೋಡಿ, ಡೆಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಈಗಲ್ಲ, ಮೊದಲಿಂದ ನಾವು ಡೆಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದವ್ರೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಇರೋದು ನಮ್ಮ ಇರೋದು ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ, ನಾವ್ಯಾಕೆ ಬರಬಾರ್ದು? ನೀವು ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳ್ಬೋದು, ಅವ್ರು ಬರೋದಿಲ್ಲ.
4: ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಪುನರಚನೆ ಚರ್ಚೆ ಆಗುತ್ತೆ ಸರ್, ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ?
3: ನೋಡಿ, ಅದು ನನಗೇನು ಗೊತ್ತು? ಅಲ್ಲಿ ಏನ್
4: ಸಿಎಂ
3: ಅಲ್ಲ ಅವರು, ನೋಡಿ ಏನ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನನಗೆ ಹೇಳಿದಾರ? ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ನಾನೇನು ಆತ್ಮೀಯರೇನಿಲ್ಲ, ನಾನೊಬ್ಬ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನ ಕಾರ್ಯಕರ್ತ.
5: Huge political developments that are taking place in Karnataka. What are you making out with all these developments, sir?
6: From the very beginning in the state of Karnataka, since the Congress government has come into existence for the power, there's been always the debate, discussion, who is going to be the chief minister. Probably it all started with a compromise of power sharing. This is what we have been hearing. So when the chief minister is going to change, when he'll be replaced, this kind of power sharing, all this kind of discussion has been continuously from the day one. The Congress party has assumed the office in the state of Karnataka. This discussion has been going on, the tussle, whether he's be changed, he'll continue change or continue. And chief minister himself has to certify, no, I'll be the chief minister, I am the chief minister. Repeatedly he has to make the statement. What a pathetic state for a chief minister to repeatedly he has to assert, he has to, make repeated statement that he'll be the chief minister, he is the chief minister, and he'll continue. And even though he's in no chair, many of his colleagues have been claimants, even I am eligible to be the CM, even I want to become the CM.
3: ye jo BJP ka troll factory hai aur jo jhooton ka factory hai, wo to tamam 24 ghanta kaam kar raha hai Karnataka mein disturb karne ke liye. ये बीजेपी लोगों का बयान है, बाकी कोई कांग्रेस का नहीं. मीडिया में चप गया तो पार्टी का थोड़ी होता है. मीडिया में, व्हाट्सएप में, सोशल मीडिया में भारतीय जनता पार्टी के नेता लोग बोलता है. वो खुद का क्या हो रहा है वो नहीं देख रहा है. कांग्रेस के ऊपर क्या देखना है? खुद का एपस्टीन फाइल में क्या हो रहा है करके बात करने के लिए बोलिए. सरेंडर मोदी जाके ट्रंप के साथ क्या किया वो बोलने के लिए बोलिए. वो चर्चा करना चाहिए. कर्नाटक में मजबूत है, 2 साल के बाद बीजेपी को दोबारा कैसा हराना है वो रणनीति तय करने के लिए सिद्धरामैया जी को बुलाया है.
7: आई एम होपिंग दैट सम फाइनल रिजल्ट विल कम एंड दिस इज अ क्रूशियल मीटिंग. This will put an end to all speculations. Yeah.
8: DK Shivakumar supporters are saying that victory will be theirs, they will be come out victorious and miracle will happen.
7: No, there is nothing like supporters of any individual. We are all congressmen.
9: कल जा रहा है दिल्ली, देखेंगे वो कल क्या होता है. वरिष्ठ लोगों ने बुलाया है, क्या चर्चा होता है वेट करेंगे सब लोग. नहीं पता नहीं क्या होता है, चर्चा तो उधर ही दिल्ली में होना है, वेट करेंगे.
10: इन द ಏನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಈಗಲೂ